0: एषः नियमः सप्तविंशत्युत्तरद्विसहस्रतमवर्षस्य एप्रिल् मासस्य प्रथमदिनाङ्कात् प्रभावी भविष्यति। परीक्षा पारदर्शितां रक्षितुं झारखण्ड सीआईडी आरक्षिभिः द्वौ अभियुक्तौ निगृहीतौ। सीआईडी विभागेन प्रतिपादितं यत् धनं गृहीत्वा परीक्षा सफलतायाः मिथ्या प्रतिश्रुतिं यच्छन् संजीत कुमारः निगडितः। अपरञ्च जीएसएससी सीजीएल परीक्षा प्रकरणे पश्चिम बंगालात् अभियुक्तः दिलीप पासवानः न्यायिक अभिरक्षायां प्रेषितः। भारतस्य मुख्य न्यायाधीशेन सूर्यकान्तेन न्यायाधीशानां विरुद्धं परिवादानां निवारणाय सर्वोच्च न्यायालयेन उच्च न्यायालयैश्च विकसिता व्यवस्था सुदृढा अतीव प्रत्युत्तरशीला समयोचिता च वर्णिता। अनेनैव तेन न्यायपालिकायां निरन्तर परिष्कारस्य अधिक पारदर्शकतायाश्च आवश्यकतायां बलं प्रदत्तम्। ह्यः नवदिल्ल्यां प्रत्यक्ष न्यायप्रदानं न्यायव्यवस्थाया स्तम्भरूपेण पारदर्शिता जनविश्वासश्च इति विषयमाधृत्य आयोजिते षष्ठे राम जेठमलानी स्मृति व्याख्याने मुख्य भाषणं कुर्वन् मुख्य न्यायाधीशः अवोचत् यत् परिष्कारः एव शाश्वत नियमो भवेत्। समुद्र सुरक्षां प्रति संशयमुत्पादयन् अमेरिका ईरान देशयोः प्रत्यग्रह विवादः समुद्भूतः। ईरानीय सैन्यदलेन आख्यातं यत् तैलपोतः सुरक्षा सीमाम् अतिक्रम्य जलसुरंगेन विस्फुटः। परम् अमेरिका देशस्य मध्य कमाण्ड विभागेन अस्य खण्डनं कुर्वता प्रतिपादितं यत् ईरानीय ड्रोन इत्यनेन एव अस्य पोतस्य उपरि आक्रमणं विहितम्। नेपालस्य विद्युत् संकटम् अपाकर्तुं भारत सर्वकारः अग्रे आगतः। भारतेन दिसम्बर मासस्य 31 दिनाङ्कं यावत् प्रतिदिनं विद्युत् निर्यातम् अन्वामोदी। नेपाले आप्लावेन जलविद्युत् परियोजनाः विनष्टाः सञ्जाताः। प्रकृतिकोपस्य संकेतं ददत् भारतीय ऋतुविज्ञान विभागः प्रत्यपादयत् यत् अद्य दिल्ली हरियाणा असम प्रभृति राज्येषु अतिवृष्टिः भविष्यति। विभागेन अनेन प्रतिपादितं यत् दक्षिण भारते अपि अतिवृष्टिः भविष्यति। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ.
2: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
3: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕೇವಲ 16,990 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲ್ ರೋಡ್, ವಿರಾಜಪೇಟೆ.
4: ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
5: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್, ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
1: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಕೊಳಕೇರಿ ಕರಳಾನ ಕೇಟೋಳಿರ ಪೌತಿ ಸೋಮಯ್ಯ ಅಂಗಡ ಪೊಣ್ಣು ತಾವರೆ ಅಂಗ ಕೈಂಜೈರಲು ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಕೇಟೋಳಿರ ಹರೀಶ್ ದಿನೇಶ್ ಅಂಗಡ ಅಮ್ಮ 95 ಬೈತ್ರ ತಾವರೆ ಅಂಗಡ ತಾಮನೆ ಮನೆಯ ಪಂಡ ಕುಂದ ಆಕಿರಿಕರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ ದಂಡುಗೆಂಟಿಕ್ಕು ಒಕ್ಕ ತೂಟುಗಳತ್ತು ನಡಪ. ಬಿಶೆಟ್ಟಿಗೇರಿ ಕೊಂಗಣ ಗ್ರಾಮತ್ರ ಕಡೆಮಡ ಪೂವಯ್ಯ ವಿಠಲ ಅಂಗ ನಿನಾಂದು ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಅಳು ದಂಡು ಬೈತ್ರ ಕಡೆಮಡ ಪೂವಯ್ಯ ವಿಠಲ ಅಂಡ ಆಕಿರಿ ಕರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ 12 ಗಂಟೆಗೆ ಒಕ್ಕ ತೂಟುಗಳತ್ತು ನಡಪ. ಸುರ್ಲಭಿ ಕುಂಬಾರಗಡಿಗೆ ಗ್ರಾಮತ್ರ ಕನ್ನಿಕಂಡ ಸುಬ್ಬಯ್ಯ ಕಾಮಣಿ ವಯಸ್ಸು 75, ಕನ್ನಿಕಂಡ ಸುಬ್ಬಯ್ಯಂಡ ಪೊಣ್ಣು ಭೋಜಮ್ಮ ಸರಸು ವಯಸ್ಸು 81, ತಾಮನೆ ಮಿನ್ನಂಡ ಮುಟ್ಲು ಇವು ದಂಡಾಳು ನಿನಾಂದು ಮಜ್ಜನ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಇಂಡ ದಪ್ಪನ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನತ್ರ ಮಿದ ಕನ್ನಿಕಂಡ ಒಕ್ಕ ತೂಟುಗಳತ್ತು ನಡಪ. ಮಡಿಕೇರಿ ಪಕ್ಕತ್ರ ಇಬ್ನಿ ಒಳವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಕರಳನ ಮಾಲೆರ ನೀಲಮ್ಮ ಜಾಜಿ ನಿನಾಂದು ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. 65 ಬೈತ್ರ ಮಾಲೆರ ನೀಲಮ್ಮ ಜಾಜಿ ಅಂಡ ದಪ್ಪನ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನತ್ರ ಒಳ್ಳು ಒಕ್ಕ ಕ್ಯಾಕೊಳತ್ತು ನಡಪ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ.